भैया हाँ चो चो ए कपे अनि मे रोंदी अनि थाई थर दे ही ओ रोंथोन न सचिन खोप मेया वंथर छ एम एम मै अंत चो अंतुइंग तांग मिलो ए केप दोन ने ओ फंग मा ते पो इथर इथर नेम खोप मे इ अले म चंग ह्यानिन मो ओ पिक्चर इ रोंथोन न चंग ह्यानिन इ इफंग मा थर ते ही मनि पन्नी करिंग हे तोय ते ते हेते आंग ही अनिम दु तलांग पुइन केशिया कसै साल करिंग लाउ देव कसै साल जानिन मेलो शिले दोन्या ओ ओले खति चिन हा कंस्यारि फोटांगा दोना ह्यानिम जाइपोलिन लेंगलोंग ले रामङाइ ह्ला अनरेम ngai थाइन हुन कन मंग होम मे कौन मन पितु चवि नार्जेसे सनपुई कनिया जाइ कने थाकले दोर ही दोर प्रिवेंग थर ब्रांच वाइ मे जाइपोल ते हनिया सिम सिम दम दम ती ह्ला हनरन सांग

0: सा रोशन चेहरा फिल्म का गीत आगे आगे चाहत चली। चलिए दोस्तों, हम बढ़ते हमारे अगले गीत की ओर। जाने होगा क्या फिल्म का गीत सुनाऊंगी, तेरी मस्त मस्त जवानी। और इसके अंतर्गत आपके संदेश आए हैं ती लल रिमोय की तरफ से। वंगई उमले दो ने मंगाई थट्टी अट्ठियांग और दे फन लो ओम ठीने ओ ओ। हम उम्मीद करते हैं कि आप हमारे इस खंड ही क्यों ना हो आखिरी खंड तक हमारे साथ दे। तो चलिए, ये जो गीत है खास करके तिलल रिमोय के नाम।
1: Sehe mir jetzt mal, ja. Sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, sehr viel, s